ਸਤਨਾਮ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਓਮ ਜਾਪ ਸਾਹਿਬ ਇੱਕ ਓਂਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਸ੍ਰੀ ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਕੀ ਫਤਿਹ ਜਾਪ ਸ੍ਰੀ ਮੁੱਖ ਵਾਕ ਪਾਤਸ਼ਾਹੀ ਦਸਵੀਂ ਸ਼ਬਦ ਸ਼ਾਂਤ ਦਾ ਪ੍ਰਸਾਦ ਚੱਕਰ ਚਿਹ ਨਰ ਵਰੰਜਾ ਤਿਆਰ ਪਾਤ ਨਹਿਨ ਜਿਹੇ ਰੂਪ ਰੰਗ ਯਾਰ ਰੇਖ ਪੇਖ ਤੂ ਕਹਿ ਨਾ ਸਕਤ ਕੇ ਅਚਲ ਮੂਰਤਨ ਭਾਵ ਪ੍ਰਕਾਸ਼ ਮਿਤ ਹੋਇ ਕਹਿ ਜੈ ਕੋਟ ਇੰਦਰ ਇੰਦਰਾਣ ਸਾਹ ਸਹਾਨ ਗਣੇ ਜੈ ਤਿਰ ਪਵਨ ਮਹੀਰ ਸੁਰ ਨਾਰਿਆ ਸੁਰ ਨੇਤ ਨੇਤ ਬਣਤਰਣ ਕਹਿ ਤੋ ਅਵ ਸਰਬ ਨਾਮ ਕਥੈ ਕਵਣ ਕਰਮ ਨਾਮ ਵਰਣਤ ਸੁਮਤ ਉਪਜੰਗ ਪ੍ਰਯਾਤ ਸ਼ੰਭ ਨਮਸਤੰਗ ਅਕਾਲੀ ਨਮਸਤੰਗ ਕਿਰਪਾਲੀ ਨਮਸਤੰਗ ਰੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਅਨੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਭੇਖੇ ਨਮਸਤੰਗ ਅਲੇਖੇ ਨਮਸਤੰਗ ਅਕਾਲੀ ਨਮਸਤੰਗ ਅਜਾਈ ਨਮਸਤੰਗ ਗੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਪੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਨਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਠਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਕਰਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਧਰਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਨਾਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਧਾਮੰਗ ਨਮਸਤੰਗ ਜੀਤੇ ਨਮਸਤੰਗ ਪੀਤੇ ਨਮਸਤੰਗ ਗਾਹੀ ਨਮਸਤੰਗ ਬਾਹੀ ਨਮਸਤੰਗ ਤ੍ਰਿਵਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਪ੍ਰਭੂਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਜੋਗੇ ਨਮਸਤੰਗ ਰੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਪੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਗੰਮੇ ਨਮਸਤਰੰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਜਲਾਸਰੀ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਾਸਰੀ ਨਮਸਤੰਗ ਨੀਲੇ ਨਮਸਤੰਗ ਨਾਦੇ ਨਮਸਤੰਗ ਸ਼ੇਦੇ ਨਮਸਤੰਗ ਗਾਦੇ ਨਮਸਤੰਗ ਗੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਪੰਜੇ ਨਮਸਤੰਗ ਉਦਾਰੀ ਨਮਸਤੰਗ ਪਾਰੀ ਨਮਸਤੰਗ ਸੋ ਏਕੈ ਨਮਸਤੰਗ ਅਨੇਕੈ ਨਮਸਤੰਗ ਭੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਜੂਪੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਕਰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਦੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਨਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਕਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਤਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਕਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਧੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਭੂਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਲੋਕੇ ਨਮਸਤੰਗ ਅਸੋਕੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਤਾਪੇ ਨਮਸਤੰਗ ਅਥਾਪੇ ਨਮਸਤੰਗ ਧਰਮਾਨੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਧਾਨੇ ਨਮਸਤੰਗ ਗਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਬਾਹੇ ਨਮਸਤੰਗ ਤ੍ਰਿਵਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸਰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਪ੍ਰਭੂਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਜੋਗੇ ਨਮਸਤੰਗ ਅਰੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਪੰਗੇ ਨਮਸਤੰਗ ਗੰਮੇ ਨਮਸਤਰੰਮੇ ਨਮਸਤੰਗ ਜਲਾਸਰੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਾਸਰੇ ਨਮਸਤੰਗ ਅਜਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਅਪਾਤੇ ਨਮਸਤੰਗ ਮਜਬੇ ਨਮਸਤਜਬੇ ਆਦੇਸੰਗ ਅਦੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਪੇਸੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਧਾਮੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਾਮੇ ਨਮੋ ਸਰਵਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵਦਿਆਲੇ ਨਮੋ ਸਰਵਰੂਪੇ ਨਮੋ ਸਰਵਰੂਪੇ ਨਮੋ ਸਰਵਖਾਪੇ ਨਮੋ ਸਰਵਖਾਪੇ ਨਮੋ ਸਰਵਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵਪਾਲੇ ਨਮਸਤਸੁਦੇਵੈ ਨਮਸਤੰਗ ਭੇਵੈ ਨਮਸਤੰਗ ਜਨਮੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਭਨਮੇ ਨਮੋ ਸਰਵਗਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵਪਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵਰੰਗੇ ਨਮੋ ਸਰਵਪੰਗੇ ਨਮੋ ਕਲਕਾਲੇ ਨਮਸਤਸੁਦਿਆਲੇ ਨਮਸਤੰਗ ਮਰਣੇ ਨਮਸਤੰਗ ਮਰਣੇ ਨਮਸਤੰਗ ਜਰਾਰੰਗ ਨਮਸਤੰਗ ਕਰਦਾਰੰਗ ਨਮੋ ਸਰਵਤੰਦੇ ਨਮੋ ਅਸਤਬੰਧੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਸਾਕੇ ਨਮਸਤੰਗ ਨਿਰਭਾਕੇ ਨਮਸਤੰਗ ਰਹੀਮੇ ਨਮਸਤੰਗ ਕਰੀਮੇ ਨਮਸਤੰਗ ਅਨੰਤੇ ਨਮਸਤੰਗ ਮਹਾਂਤੇ ਨਮਸਤਸਤਰਾਗੇ ਨਮਸਤੰਗ ਸੁਹਾਗੇ ਨਮੋ ਸਰਵਸੁਖੰਗ ਨਮੋ ਸਰਵਭੋਗੰ ਨਮੋ ਸਰਵਕਰਤਾ ਨਮੋ ਸਰਵਹਰਤਾ ਨਮੋ ਯੋਗ ਯੋਗੇ ਨਮੋ ਭੋਗ ਭੋਗੇ ਨਮੋ ਸਰਵਦਿਆਲੇ ਨਮੋ ਸਰਵਕਾਲੇ ਚਾਚਰੀ ਛੰਦ ਤਵ ਪ੍ਰਸਾਦ ਅਰੂਪ ਹੈ ਅਨੂਪ ਹੈ ਜੂਹਾਂ ਪੂਹਾਂ ਲੇਖਾਂ ਪੇਖਾਂ ਨਾਮ ਕਾਮਾਂ ਦੇਹਾਂ ਪਿਆ ਜੀਤਾਂ ਪੀਤਾ ਧਰਮਾਨ ਨਿਧਾਨ ਤ੍ਰਿਪੁਰਖਾਂ ਸਰਗਾਇ ਅਨੀਲ ਹੈ ਅਨਾਦ ਹੈ ਅਜਿਹਾ ਜਾਦ ਹੈ ਜਨਮ ਹੈ ਵਰਣਾ ਭੂਤਾਂ ਵਰਣਾ ਗਾਂਝਾ ਪਾਂਝਾ ਜੂਝਾ ਗਾਂਝਾ ਮੀ ਗਰ ਪੀਘਾ ਤੰਦ ਹੈ ਬੰਦ ਹੈ ਨਿਰਬੂਝ ਹੈ ਸੂਝ ਹੈ ਅਕਾਲ ਹੈ ਜਾਲ ਹੈ ਅੱਲਾਹ ਹੈ ਜਹਾ ਅਨੰਤ ਮਹੰਤ ਅਲੀ ਕੈਂਦਰ ਸ੍ਰੀ ਕੈਂਦਰ ਲੰਬ ਹੈ ਸੰਭ ਹੈ ਅਗਮ ਹੈ ਜਮ ਹੈ ਭੂਤ ਹੈ ਸੂਤ ਹੈ ਅਲੋਕ ਹੈ ਅਸੋਕ ਹੈ ਕਰਮ ਹੈ ਪਰਮੈ ਅਜੀਤ ਹੈ ਪੀਤ ਹੈ ਵਹ ਗਾਹ ਮਾਨ ਨਿਧਾਨ ਅਨੇਕ ਹੈ ਪ੍ਰੇਕ ਹੈ ਭੁਜੰਗ ਪ੍ਰਯਾਤ ਸੰਭ ਨਮੋ ਸਰਵਮਾਨੇ ਸਮਾਸਤੀ ਨਦਾਨੇ ਨਮੋ ਦੇਵ ਦੇਵੇ ਅਪੇਖੀ ਅਪੇਵੇ ਨਮੋ ਕਲ ਕਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਪਾਲੇ ਨਮੋ ਸਰਵ ਗਾਉਣੇ ਨਮੋ ਸਰਵ ਪਾਉਣੇ ਅਨੰਗੀ ਅਨਾਥੀ ਨਿਰਸੰਗੀ ਪਰਮਾਥੀ ਨਮੋ ਪਾਨ ਪਾਨੇ ਨਮੋ ਮਨ ਮਾਨੇ ਨਮੋ ਚੰਦਰ ਚੰਦਰੇ ਨਮੋ ਪਾਨ ਪਾਨੇ ਨਮੋ ਗੀਤ ਗੀਤੇ ਨਮੋ ਤਾਨ ਤਾਨੇ ਨਮੋ ਨਿਰਤ ਨਿਰਤੇ ਨਮੋ ਨਾਦ ਨਾਦੇ ਨਮੋ ਪਾਨ ਪਾਨੇ ਨਮੋ ਬਾਦ ਬਾਦੇ ਅਨੰਗੀ ਅਨਾਮੇ ਸਮਾਸਤੀ ਸਰੂਪੇ ਬ੍ਰਭੰਗੀ ਪਰਮਾਥੇ ਸਮਾਸਤੀ ਬਭੂਤੇ ਕਲੰਕੰ ਬਿਨਾ ਨੇ ਕਲੰਕੇ ਸਰੂਪੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇਸ਼ਵਰੰ ਪਰਮ ਰੂਪੇ ਨਮੋ ਯੋਗ ਯੋਗੇਸ਼ਵਰੰ ਪਰਮ ਸਿੱਧੇ ਨਮੋ ਰਾਜ ਰਾਜੇਸ਼ਵਰੰ ਪਰਮ ਬਿਰਦੇ ਨਮੋ ਪਰਮ ਗਿਆਤਾ ਨਮੋ ਲੋਕ ਮਾਤਾ ਵੇਖੀਏ ਪਰਮੀਏ ਭੋਗੀਏ ਭੁਗਦੇ ਨਮੋ ਯੋਗ ਯੋਗੇਸ਼ਵਰੰ ਪਰਮ ਜੋਤੇ ਨਮੋ ਨਿਤ ਨਾਰਾਇਣੇ ਗਰੂਰ ਕਰਮੇ ਨਮੋ ਪ੍ਰੇਤਾ ਪ੍ਰੇਤ ਦੇਵੇ ਸੋ ਧਰਮੇ ਨਮੋ ਰੋਗ ਹਰਤਾ ਨਮੋ ਰਾਗ ਰੂਪੇ ਨਮੋ ਸ਼ਾਹ ਸ਼ਾਹ ਨਮੋ ਭੂਪ ਭੂਪੇ ਨਮੋ ਦਾਨ ਦਾਨੇ ਨਮੋ ਮਨ ਮਾਨੇ ਨਮੋ ਰੋਗ ਰੋਗੇ ਨਮਾਸ ਸੰਘਰਾਨੇ ਨਮੋ ਮੰਤ੍ਰ ਮੰਤ੍ਰੰਗ ਨਮੋ ਜੰਤ੍ਰ ਜੰਤ੍ਰੰਗ ਨਮੋ ਇਸ਼ਟੇ ਇਸ਼ਟੇ ਨਮੋ ਤੰਤ੍ਰ ਤੰਤ੍ਰੰਗ ਸਦਾ ਸਚਿਦਾਨੰਦ ਸਰਵੰ ਪ੍ਰਣਾਸੀ।
ಅನುಪೇ ರೂಪೇ ಸಮಾಸ್ತುಲು ನಿವಾಸಿ ಸದಾ ಸಿದ್ಧದ ಬುದ್ಧದ ಬಿರದ ಕರ್ತ ಅದು ಉರ್ದರ್ ದಂಗಾ ಗಂಗೋ ಭಾರತ ಪರಂ ಪರಂ ಪರಮೇಶ್ವರಂ ಬ್ರಜಪಾಲಂ ಸದಾ ಸರ್ವದಾ ಸಿದ್ಧದಾತ ದಯಾಲಂ ಅಶೇದಿಯ ಪೇದಿಯ ನಾಮ ಕಾಮಂ ಸಮಾಸ್ತು ಪರಾಜಿ ಸಮಾಸ್ತಾಸ್ತಾಮಂ ತೇ ರಾಜೋರ್ಜಾಚರೀಷಾಂಗ ಜಲೆಯ ಸಲಹ ಪಿತಾ ಭಯ ಪ್ರಭು ಅಜುವಾ ದೇ ಸಭೆ ಸಹ ಪುಜಂಗ ಪ್ರಯಾತ ಶಾಂಗ ಅಗಾಧ್ಯ ಬಾಧ್ಯ ನಂದೀ ಸ್ವರೂಪೇ ನಮೋ ಸರ್ವಮಾನ್ಯ ಸಮಾಸ್ ದಿನ ದಾನೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ನರನಾಥೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪರಮಾಥೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಗಂಜೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪಂಜೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಕಾಲೇ ನಮಾಸ್ತ್ವಂ ಪಾಲೇ ನಮೋ ಸರ್ವದೇಶೇ ನಮೋ ಸರ್ವೇಶೇ ನಮೋ ರಾಜರಾಜೇ ನಮೋ ಸಾಜ ಸಾಜೇ ನಮೋ ಶಾಹ ಶಾಹೇ ನಮೋ ಮಹಾಮಾಯ ನಮೋ ಗೀತ ಗೀತೆ ನಮೋ ಪ್ರೀತ ಪ್ರೀತೆ ನಮೋ ರೋಗ ರೋಗೆ ನಮೋ ಶೋಕ ಶೋಕೆ ನಮೋ ಸರ್ವರೋಗೇ ನಮೋ ಸರ್ವಭೋಗೇ ನಮೋ ಸರ್ವಜೀತಂ ನಮೋ ಸರ್ವಪೀತಂ ನಮೋ ಸರ್ವಜ್ಞಾನಂ ನಮೋ ಪರಮತಾನಂ ನಮೋ ಸರ್ವಮಂತ್ರಂ ನಮೋ ಸರ್ವಜಂತ್ರಂ ನಮೋ ಸರ್ವದೃಷ್ಟಂ ನಮೋ ಸರ್ವಕೃಷ್ಟಂ ನಮೋ ಸರ್ವರಂಗೇ ತ್ರಿಭಂಗೀಯನಂಗೇ ನಮೋ ಜೀವ ಜೀವಂ ನಮೋ ಬೀಜ ಬೀಜೇ ಅಖಿಜೆ ಬೀಜೇ ಸಮಾತಂ ಪ್ರಸಿಜೇ ಕೃಪಾಲಂ ಸ್ವರೂಪೇ ಗೋ ಕರ್ಮಂ ಪ್ರಣಾಸಿ ಸದಾ ಸರ್ವದಾರಿ ದಿಶದಿಂ ನಿವಾಸಿ ಚರ್ಪಟ ಶಾಂತ ಪ್ರಸಾದ ಅಮೃತ ಕರ್ಮೇ ಅಮೃತ ಧರ್ಮೇ ಅಖಲ ಯೋಗೇ ಅಚಲ ಭೋಗೇ ಅಚಲ ರಾಜೇ ಅಚಲ ಸಾಜೇ ಅಖಲ ಧರ್ಮಂ ಲಾ ಕರ್ಮಂ ಸರ್ವಂ ದಾತಾ ಸರ್ವಂ ಜಾತಾ ಸರ್ವಂ ಪಾನೇ ಸರ್ವಂ ಮಾನೇ ಸರ್ವಂ ಪ್ರಾಣಂ ಸರ್ವಂ ತ್ರಾಣಂ ಸರ್ವಂ ಕರ್ಮ ಪ್ರಭುಕ್ತಾ ಸರ್ವಂ ಜೋಕ್ತಾ ಸರ್ವಂ ದೇವಂ ಸರ್ವಂ ಭೇವಂ ಸರ್ವಂ ಕಾಲೇ ಸರ್ವಂ ಪಾಲೇ ರುವಾಲ ಶಾಂತ ದೌ ಪ್ರಸಾದ ಆದಿರೂಪನಾಥ ಮೂರ್ತ ಯೋನ ಪುರುಖ ಪಾರ ಸರ್ವ ಮಂತ್ರ ಮಾನ ದೇವಾ ಪೇವಾದುದಾರು ಸರ್ವ ಪಾಲಕ ಸರ್ವ ಕಾಲಕ ಸರ್ವ ಗೋಪನ ಕಾಲು ಛತ್ರ ತತ್ರ ವಿರಾಜೇ ಅವಧೂತ ರೂಪ ಸಾಲು ನಾಮ ಠಾವ ನ ಜಾತ ಜಾ ಕೋ ರೂಪ ರಂಗ ನ ರೇಖೋ ಆದ ಪುರುಖೋದಾರ ಮೂರ್ತ ಅಜೋನಾದ ಶೇಖ ದೇಶ ಔರ ನ ಪೇಶ ಜಾ ಕೋ ರೂಪ ರೇಖ ನ ರಾಗು ಛತ್ರ ತತ್ರ ದಿಶಾ ವಿಶಾ ವಿಖಾಲಿಯೋ ನರಾಗ ನಾಮ ಕಾಮಹೀನ ಬೇಖತ ತಾಮೋ ನಹ ಜಾಹೇ ಸರ್ವಮಾನ ಸರ್ವತ್ರ ಮಾನ ಸದೈವ ಮಾನ ತಾಹೇ ಏಕ ಮೂರ್ತ ಅನೇಕ ದರ್ಶನ ಕೇಂದ್ರ ರೂಪ ಅನೇಕ ಖೇಲ ಖೇಲ ಖೇಲ ಖೇಲ ನಯ ಅಂತ ಗೋಬರ ಏಕ ದೇವ ಬೇವ ನ ಜಾನೇ ಜಯ ಬೇದೌರ ದೇವ ರೂಪ ರಂಗ ನ ಜಾತ ಪಾತ ಜಾನೇ ಕೇ ಜೇವ ತಾತ ಮಾತ ನ ಜಾತ ಜಾ ಕರೋ ಜನಮ ಮರಣ ಬಿಹೀನ ಚಕ್ರ ಬಕ್ರ ಬಿರ ಚದ್ರ ಜಾಕ ಮಾನಹಿ ಪ್ರತೀನ ಲೋಕ ಚೌದಾಂ ಕೇ ವಿಖೇ ಜಗ ಜಾಪೀ ಜಯ ಜಾಪ ಆದ ದೇವನ ಆದ ಮೂರ್ತ ಸಪ ಸವ ಜಯ ಥಾಪ ಪರಮ ರೂಪ ಪುನೀತ ಮೂರ್ತ ಪೂರ್ಣ ಪುರುಖ ಪಾರ ಸರ್ವ ರಜೋ ಸ್ವಯಂ ಭಗವಾನ ಪಂಜಹಾರ ಕಾಲಹೀನ ಕಲಾ ಸಂಯುಕ್ತ ಕಾಲ ಪುರುಖ ದೇಶ ಧರ್ಮದಾಂಸ ಪರಮ ರಹಿತ ಭೂತಲ ಕಪೇಶ ಅಂಗ ರಾಗ ರಂಗ ಜಾಕ ಜಾಪನ ನಾಮ ಗರ್ಭಂಜನ ದೊಡ್ಡ ಭಂಜನ ಮುಗ್ಧದಾಯಕ ಕಾಮ ಆಪ ರೂಪ ಮೈ ಕಾನಸ್ತೇಕ ಪ್ರಖ ದೂತ ಕರು ಗಂಜನ ಸರ್ವಭಂಜನ ಆದ್ರೂಪ ಸೂತ ಅಂಗಹೀನ ಭಂಗ ಅನಾಥಮಯಿಕ ಪುರುಖ ಪಾರ ಸರ್ವಲಾಯಕ ಸರ್ವಕಾಯಕ ಸರ್ವಗೋಪ್ರತ ಪಾರ ಸರ್ವಗಂಧ ಸರ್ವಹಂತ ಸರ್ವಧ್ಯಾನ ಪೇಖ ಸರ್ವಶಾಸ್ತ್ರ ನ ಜಾನಿ ರೂಪ ರಂಗ ರೇಖ ಪರಮ ವೇದ ಪ್ರಾಣ ಜಾಕ ನೇತ ಭಕ್ತ ನೇತ ಗೂಢ ಸಿಮ್ರತ ಪ್ರಾಣ ಶಾಸ್ತ್ರ ನಾಯಾ ವೈ ಬೋಚೇತ ಮದ ಪಾರ ಶಾಂತ ತವ ಪ್ರಸಾದ ಗುಣಗಾನ ಉದಾರ ಮಹಿಮಾ ಪಾರ ಆಸನ ಪಾವ ಉಪಮಾನ ಅಂಗ ಅನುಪವ ಪ್ರಕಾಶ ನಿಸ್ಜನ ನಾಶ ರಾಜನ ಬಾಹ ಶಾನ ಶಾ ರಾಜನ ರಾಜ ಪಾನನ ಪಾನ ದೇವಾನ ದೇವ ಉಪಮಾ ಮಹಾನೇಂದ್ರಾನೇಂದ್ರ ಬಾಲನ ಬಾಲು ರಂಕಾನ ರಂಕ ಕಾಲನ ಕಾಲು ಅನುಭೂತ ಅಂಗ ಅಪಾಪಾಂಗ ಅದ್ಮಿತ ಬಾಲ ಗುಣಗನುಧಾರ ಮುನ್ಗನ ಪ್ರಣಾಮ ನಿರ್ಭಯ ಕಾಮ ಆತ ಸತ ಪ್ರಚಾಂಡ ಮಿತ ಗತ ಅಖಾಂಡ ನಿಸ ಕರ್ಮ ನಿಸ ಧರ್ಮ ಸರ್ವಾಪರ್ಣಾಡ್ಯ ಆಣ ಜಾಂಡ ಬಾಡ್ಯ ಚಾಚರೀ ಶಾಂತ ತವ ಪ್ರಸಾದ ಗೋವಿಂದೇ ಮಕಂದೇ ಉದಾರ್ಯ ಪಾರೇ ಹರಿಯಂ ಕರಿಯಂ ನಿರ್ನಾಮೇ ಕಾಮೇ ಪ್ರಿಯಂಗ ಪ್ರಯಾತ ಶಾಂತ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಕರ್ತಾ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಹರ್ತಾ ಚತುರ್ ಚಕ್ರ ದಾನೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಜಾನೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಭರತಿ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಭರತಿ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಪಾಲೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಕಾಲೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ವಾಸೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ವಾಸೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ಮಾನೇ ಚತುರ್ ಚಕ್ರ ದಾನೇ ಚಾಚರೀ ಶಾಂಗ ನಾವು ಸತ್ರ ನ ಮಿತ್ರ ನ ಪರಮಂಗ್ ನ ಪಿತೃ ನ ಕರ್ಮಂಗ್ ನ ಕಾಯ ಜನಮಂಗ ಜಾಯ ನಾ ಚಿತ್ರ ನ ಮಿತ್ರ ಪರಯ ಪವಿತ್ರ ಪ್ರತಿಸಾ ದಿಸಾ ದೃಸ ಕೃಸ ಭಗವತಿ ಶಾಂತ ಪ್ರಸಾದ ಕಾಸತಿ ਕਿਆ ਸਜ ਦੇਸਾ ਕਿਆ ਪਜ ਬੇਸਾ ਕਿਆ ਗੰਜ ਕਰਮੈ ਕਿਆ ਪੰਜ ਪਰਮੈ ਕਿਆ ਪਜ ਲੋਕਾ ਕਿਆ ਦਿੱਤ ਸੁਖ ਕਹਿ ਕਿਆ ਵਧੂਤ ਵਰਣੈ ਕਿਵੇਂ ਭੂਤ ਕਰਨੈ ਤੇ ਰਾਜੰ ਪ੍ਰਵਾਰੰ ਕੇ ਧਰਮੰ ਤੋ ਜਾਣ ਕੇ ਅਸੋਕ ਵਰਣੈ ਕਿ ਸਰਬਾ ਭਰਣੈ ਕਿ ਜਗਤੰ ਕਰਦੀਆਂ ਕਿ ਸਦਰੰਗ ਸਦਰੀਆਂ ਕਿ ਬ੍ਰਾਹਮਣ ਸਰੂਪ ਹੈ ਕਿ ਅਨੁਪਾਨੂਪ ਹੈ
के आद अदीब हैं के आप अभिव हैं के चित्रंग भिन्न हैं के कह दिन हैं के रोजिर जाय कर ही मेरे हाय गए के पाक बेअब हैं के गैबुल गैब हैं के आफुल गुनाह हैं के शाहन शाह हैं के कारण गुनंद हैं के रोजी दहन हैं के राज करीम हैं के कर्मंग करीम हैं के सर्वंग कली हैं के सर्वंग दली हैं के सर्वत्र माने हैं के सर्वत्र दाने हैं के सर्वत्र गौन हैं के सर्वत्र पौन हैं के सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र राज्य है के सर्वत्र साज है के सर्वत्र दीन है के सर्वत्र लीन है के सर्वत्र जाहु के सर्वत्र पाहु के सर्वत्र देश है के सर्वत्र पेश है के सर्वत्र काल है के सर्वत्र बाल है के सर्वत्र हंता के सर्वत्र गंता के सर्वत्र पेखी के सर्वत्र पेखी के सर्वत्र काज है के सर्वत्र राज है के सर्वत्र सुख है के सर्वत्र भूख है के सर्वत्र त्राण है के सर्वत्र प्राण है के सर्वत्र देशा है के सर्वत्र पेशा है के सर्वत्र माने हैं सदा धन प्रधान है के सर्वत्र जापे आएंगे सर्वत्र थापे आएंगे सर्वत्र भान है के सर्वत्र मान है के सर्वत्र इंद्र है के सर्वत्र चंद्र है के सर्वं कलीम है के परम भीम है के अकल उलाम है के साहब कलाम है के उसनो बजू है तमाम रजू है हमेश सलाम है श्री कृष्ण बदाम है गरीब करता गरीब बरासता है बलिंदर मकान है जमीन जवान है तुम्हें जल तमाम है रुजुअल नशान है हरी फल जी मैं रिया के जकीना ने कल रंग है पेद है पंग है अजीज नवाज है गनीमल खराज है निरुक्त स्वरूप है तिर मुक्त भूत है पर भुगत प्रवाह है सुजुगत सुधा है सदैव स्वरूप है बेदी अनूप है समास्तु विराज है सदा सर्वसाज है समास्तु सलाम है सदैव काम है निर्वाद स्वरूप है गाद अनूप है उन्नाद रूप है नाद स्वरूप है अनंगी अनाम दृभंगी दृकाम त्रिवर्ग त्रिवादे गंजे गादे सुभंग सुरभाग्य सुसर्वा नरागे त्रिभुग स्वरूप है सज्जय सूत है गणर्क प्रणास है पृथ्वल प्रवास है निरुक्त प्रवाह है सदैव सदा है विभुक्त स्वरूप है प्रजोत अनूप है निरुक्त सदा है विभुक्त प्रवाह है अनुक्त स्वरूप है प्रजोत अनूप है चाचरी छंद अपंग है नंग है बेखा लिख है परमय कर्म नंद जुगा है जय भय भूता दूत नास पतंद बंद है अपगत है विरक्त है अनाश है प्रकाश है नचंत है सुनंत है लिख है दिख है लिख है पीख है टह है गाय सम है गम है नीला नाद है नृत्य है जात है जाद है चरपट छंद तव प्रसाद सर्वंग हंता सर्वंग गंता सर्वंग ख्याता सर्वंग ज्ञाता सर्वंग हरता सर्वंग करता सर्वंग प्राण सर्वंग त्राण सर्वंग कर्मंग सर्वंग धर्मंग सर्वंग ज्योता न सर्वंग मुक्ता रसावल चांद तव प्रसाद नमो नरकनाशे सदैव प्रकाशे नंगंग स्वरूपे अपंगंग बभूते प्रभाथंग प्रमाथे समाज पशु सदा सर्वसाथे गा स्वरूप निर्वाद विभूते अनंगी अनामे दृभंगी दृगामे न पोत्र न पुत्र न सदर न मित्र न कर्ता न माता न जाता न पाता न शाक श्री गाय तमी गाय सदैव प्रभाय जय जाय भगवती चांद तव प्रसाद के जहर जूर है के हाजर हजूर है हमें सुल सलाम है समासल कलाम है के साहब दिमाग है के उसनों चिराग है के कामल करीम है के राज करीम है के रोजी रहा है के राज करहद है करीमल कमाल है के उसनों जमाल है गनीमल खराज है गरीमल नवाज है हरी फुल शिकान है हरास लपकान है कलंक प्रणास है समातुल निवास है गंजल गनीमा रजाय करीम है समातुल जवाह है के साहब किराए कनक प्रणास है बहत तुल निवास है के सर्वल गवान है मे सुदरवान है तमाम तमीज है समाज तल जी है परम परमीश है समाज तल दीस है देसल लेख है मे सुल पेख है जमीन उल जमा है मी कुल मा है क्रीमल कुमार है जलो जमाल है गज रंग प्रकाश है कि मित्र सुभाष है गज स्वरूप है कि मित्र भूत है क्या मित्र बसा है क्या आत्म प्रवाह है गज रंग नांग है कि मित्र भांग है माध पार शांत तल प्रसाद मन मन प्रणाम गुण गण मुदाम हर भर गांज हर नर पर पांजु अन गण प्रणाम मन मन सलाम हर नर अखंड वर नर मांडु गण पवन आश मन मन प्रकाश गुण गण प्रणाम जल थल मधाम अंश जी अंग आसन पंग उपमा पार गि दुधार जल थल में जल थल मांडु दिश विश पांडु जल थल महंत दिश विश बेअंत वन पवनाश त्रैत धर्त रास राजन वाहि कैला ओंकार
आद कथनी अनाद खलखंड ख्याल गुरबर काल कर कर प्रणाम जय जरन नाम आंश जी गात जी जिना बात आंट जी गात अंतरंज बात अंठुट भंडार अंठट बार अठ धर्म आत जीठ कर्म अण ब्रण अंत दाता महंत हर बोल मना शांत प्रसाद करुणालया है हरकालया है खलखंडन है महमंडन है जगदीश्वर है परमेश्वर है कल कारण है सर्वभारण है त्रत के तरण है जग के करण है मन मान्य है जग जान्य है सर्वं पर है सर्वं कर है सर्वपास है सर्वनाश है करुणा कर है विश्वम पर है सर्वेश्वर है जगदीश्वर है ब्रह्मांड से है हरकाल खलखंड से है परते पर है करुणा कर है जप जप तप तप कृत कृत अमृत अमृत अमृत अमृत करुणा कृत कृत कृत करणी कृत है अमृतेश्वर है परमेश्वर है कृत कृत अमृत अमृत है अजबा कृत है अमृत अमृत है निर्नायक है खलगायक है विश्वम पर है करुणालय है निर्भनायक है सर्वपायक है पवपंजन है अर्गंजन है अकलंकृत है सर्वाकृत है कर्ता कर है हरता हर है परमात्मा है सर्वात्मा है आत्म वास है जस के जास है भुजंग पर्यात छंद नमो सूर्य सूर्य नमो चंद्र चंद्रे नमो राज राजे नमो इंद्रेन्द्रे नमो अंधकारे नमो दे तेजे नमो बृंद बृंद नमो बी बीजे नमो राज सिंह ताम सिंह शांत रूपे नमो परम तत्ंग अतंग स्वरूपे नमो योग योगे नमो ज्ञान ज्ञाने नमो मंत्र मंत्रे नमो ध्यान ध्याने नमो युद्ध युद्धे नमो ज्ञान ज्ञाने नमो पूज पूज्य नमो पान पाने नमो कलह कर्ता नमो शांत रूपे नमो इंद्रेन्द्रेनाभूते कलंकार रूपे अलंकार अलंके नमो आसासे नमो भांग भांगे भंगी स्वरूपे नंगीय नामे त्रिभंगी त्रिकाले नंगीय कामे एक श्री शंभ अजय अलय पय वय भू अजुनाश घाश गगंज भंज लख भग गलेख नाम काम अगहा डह नाथ ब्रह्मा थे जो नियमो नि नाराग्य न रंगे न रूपे न रेखे अकर्म भर्म गगंज लेखे भुजंग प्रयात शंभ नमाज तुल परिणामे समाज तुल प्रणाशे गंजलो नामे समाज तुल निवास निर्गाम प्रभुते समाज तुल स्वरूपे गोकर्म प्रणाशी सुधर्म प्रभुते सदा सचदानंद सदरंग प्रणाशी करीमलक निंदा समाज तुल निवासी जायब प्रभुते विजायब करीमे हरियं करियं करीम रहीमे चतुर्चक्र भारती चतुर्चक्र भुगते सुयम पव शुभंग सर्वदा सर्वजुगते दुकालंग प्रणाशी दयालंग स्वरूपे सदांग संगे अपंगंग विभुते चतुर्चक्र भारती चतुर्चक्र भुगते सुयम पव शुभंग सर्वदा सर्वजुगते दुकालंग प्रणाशी दयालंग स्वरूपे सदांग संगे अपंगंग विभुते सतनाम श्री वाहिगुरु जी हो तव प्रसाद सवैये ओंकार सतगुर प्रसाद तव प्रसाद सवैये पातशाही दसवीं श्रावक सद समूह सदान के देख प्रयोगा जो जति गए सूर सुरादन सुद सदाधिक संत समूह अनेक मति गए सारे देश को देख रहे हो मत को न देख प्राण पति गए श्री भगवान की पाई कृपा हूं ते एक रति बने गति गए माते मदंग जर जर संग नूप दंग सुरंग सवारी कोट तरंग कुरंग से कूदत पौन के कौन को जात निवारी पारी बजान के पूप बलि वे दुनिया वसी न जात विचारी ते भय तो काम भय पूप दंत गुणां गई पाए पदारी जीत भर सब देश दिशान को बाज तोल मृदंग निंगारी गुंजत गुड़ गजान के सुंदर हिंसत हैं हजराज हजारी भूत भविख भवान के पूपत है कौन गने नहीं जात विचारी सरी पद सरी भगवान भजे गण अंत गंत के धाम सुधारी तीर्थ स्नान दयादन दान सुसंजम नियम संजम नियम नियम अनेक वसीखा वीर पुराण देव पुराण जमीन जवान सुवान के बिखे पौन हार जदियार समय सो चार हजार के लिखाए सरी भगवान भजे गण भुपद एक रति बने गण लिखाए शुद्ध सुबाद अंत बहा सुशासन आदर जान दलेंगे बारी गुमान परे मन मैं कर पर्वत पंखल हर लेना हलेंगे तोर हरी मरोर मवासन माते मंदंगन मान मलाएंगे श्री पद श्री भगवान कृपा बिन त्याग जहान निदान चलाएंगे
ਵੀਰੋ ਬਾਰ ਵੱਡੇ ਪਰਿਵਾਰ ਵਿਚਾਰੇ ਸਰ ਕੀ ਦਾਰ ਬਸਈਆ ਦੂਰ ਉਪਦੇਸ਼ ਮਿਲਣ ਦੇ ਵਾਸ ਨੇ ਮਾਤਰ ਜਾਣ ਕੇ ਮਾਨ ਮਿਲੀ ਆ ਸਾਹਿਬ ਸ੍ਰੀ ਸਭ ਕੁਛ ਨਾਇਕੋ ਜਾ ਚੁਕਾਨੇ ਸੋ ਇੱਕ ਦਵਈਆ ਦਾਨ ਉਹਦੇ ਫਿਰਨ ਸਾਜਰ ਭੂਤ ਭਵਿੱਖ ਭਗਵਾਨ ਦੇ ਪੈਗੇ ਜੀਵਿਤ ਜਨਮ ਸਭ ਮੈਂ ਬਾਲੀ ਪਲ ਮੈਂ ਸਭ ਸਾਹਿਬ ਦੇ ਪੈਗੇ ਪੁਨ ਪ੍ਰਤਾਪਨ ਵਾੜ ਜੈਤ ਤੁਨ ਬਾਪਨ ਕੇ ਵੋ ਪੁੰਜ ਖਪੈਗੇ ਸਾਧ ਸਮੂਹ ਪ੍ਰਸੰਨ ਫਿਰੈ ਜਗ ਸਤਰ ਸਦੈਵ ਲੋਕ ਚਪੈਗੇ ਮਾਨ ਵਿੰਦਰ ਗਜਿੰਦਰ ਦਰਾ ਤਪ ਜੋਂਤਰ ਲੋਕੋ ਰਾਜ ਕਰਾਂਗੇ ਕੋਟ ਇਸ਼ਨਾਨ ਕਰਦਿਕ ਦਾਨ ਅਨੇਕ ਸੋ ਅੰਬਰ ਸਾਜ ਭਰਾਂਗੇ ਬ੍ਰਹਮ ਮਹੇਸ਼ਵਰ ਵਿਸ਼ਨ ਸੱਚੀ ਪਦ ਅੰਤ ਫਤਿਹ ਜਮ ਭਾਸ ਭਰਾਂਗੇ ਜੇ ਨਾਰ ਸ੍ਰੀ ਪਦ ਕੇ ਬਰਸੈ ਪਾਗੋ ਜੇ ਨਰ ਫਿਰ ਨਾ ਦੇ ਤਰਾਂਗੇ ਕਹਾਂ ਪਿਓ ਜਦੋ ਲੋਚਨ ਮੂੰਦ ਕੇ ਬੈਠ ਰਹੇ ਭਗਤ ਹਾਂ ਲਗਾਇਓ ਨਾ ਹਾਥ ਫਿਰ ਲਈ ਸਾਸ ਮੁੰਦਰ ਲੋਕੇ ਉੱਭਰ ਲੋਕ ਗਵਾਇਓ ਬਾਸ ਕਿਉਂ ਖਿਆਨ ਤੋਂ ਬੈਠ ਕੇ ਐਸੇ ਹੀ ਐਸੇ ਸੁਬਹਿ ਸਦਾਇਓ ਸਾਚ ਕਹੋ ਸੁਨ ਲਿਓ ਸਭੈ ਜਿਨ ਪ੍ਰੇਮ ਕੀਓ ਦਿਨੀ ਪ੍ਰਭ ਆਇਓ ਕਾਹੂ ਲੈ ਬਾਹਨ ਬੋਈ ਧਰਿਆ ਸਰ ਕਾਹੂ ਲੈ ਲਿੰਗ ਕਾਹੂ ਲੈ ਲਿੰਗ ਕਰੇ ਟਕਾਇਓ ਕਾਹੂ ਲਖੋ ਹਰ ਬਾਜੀ ਦਿਸ਼ਾ ਮੈਂ ਕਾਹੂ ਪਛਾ ਕੋ ਸੀ ਸੁਨਵਾਇਓ ਕੋ ਬਦਾਨ ਕੋ ਪੂਜਦਾ ਬਸ ਕੋ ਮਰਦਾਨ ਕੋ ਪੂਜਨ ਦਾਇਓ ਗੁਰ ਗਿਆਨ ਜੋ ਸਭ ਜਗ ਸ੍ਰੀ ਭਗਵਾਨ ਕੋ ਬੇ